0: अरे भैया, मेरा मेरा मेरा पत्नी
1: इस सीट में बैठी हुई स्त्री है क्या?
0: मेरा पत्नी
1: वो अभी अभी गाड़ी के बाहर कुछ चिल्लाते हुए चली गई, किसी को मिलने के लिए बोल रहे थे।
0: पुरत होगा ना मल्लिके, ईश्वरा अवल एवड पोवना?
1: गाड़ी छूटने वाला है, जल्दी कर लो ना, जल्दी करो।
0: वंडी पोगारायलो मल्लिका, मल्लिका ई तेरकिल एवडिया नोक्क, പ്ലാറ്റ്ഫോമിൽ ഇറങ്ങി നോക്കാം. മല്ലിക,
1: ഗാഡി അഭി അഭി ഛൂട്ടനെ വാലേ, ഗാഡി ചലനാ ശുരു കർ ദിയാ ഹേ, ജൽദി കരോ.
0: ട്രെയിൻ മൂവ് ആയല്ലോ. അവള് കേറിയില്ലല്ലോ. മല്ലിക, മല്ലിക, മല്ലിക, നീ എവിടെയാ?